0: Swahili FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: पहाटेचे ठीक 5:35 होत आहेत मंडळी. जेव्हा काही सुचत नाही तेव्हा मौनात जाऊन स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. आजच्या गतिमान धावपळीच्या दैनंदिन जीवनात बऱ्याचदा अनेक विचारांनी किंवा मानसिक शारीरिक थकव्यामुळे सुद्धा काही वेळेला सोचीन असं होतं. परिणामी बऱ्याचदा मनुष्य ताणतणावात जाऊन अनेक शारीरिक विकारांना स्वतःहून आमंत्रण देत असतो. या सर्व आरोग्य मानसिकदृष्ट्या दुष्परिणामी गोष्टींपासून दूर राहण्यासाठी खूप वेळेला मनाला शून्य अवस्थेची नितांत गरज असते. थोडक्यात त्यासाठी मौन ध्यानधारणा करण्यासाठी स्वतःला वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. मौन हा सर्वांवरचा रामबाण उपाय आहे. म्हणूनच आपण कितीही व्यस्त असलो तरीसुद्धा सर्वांनी दिवसातली काही मिनिटं का होईना ही स्वतःसाठी द्यायला हवी. मौन ध्यानधारणा करायला हवी, शांतता राखायला हवी, एक संयम स्वतःसाठी नक्की द्यायला हवा. बघा एकदा प्रयत्न करून.

पहाटेचे ठीक 5:48 होत आहेत मंडळी. तुम्हाला जपणाऱ्यांना तुमच्यापेक्षा जास्त जपा. होय, आयुष्यात अशा व्यक्तींना कधीच दुखवू नका ज्या व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपतात, तुमच्यावर इतरांपेक्षा जास्त प्रेम करतात, तुम्हाला जीव लावतात, कारण अशी माणसं फारच थोड्या माणसांच्या वाट्याला येत असतात. ज्यासाठी प्रेम द्यावं प्रेम घ्यावं लागतं, त्यातूनच मनुष्याचं एकमेकांवरचं प्रेम वाढत जातं. अर्थातच ते निभावणं, त्यांची जपणूक करणं आणि त्यांची जोपासना करणं हे आपल्या हातात असतं. तेव्हा अशी जिवलग प्रेमळ माणसं मित्र आप्तांना जाणीवपूर्वक जपा. त्यासाठी त्यांना कधीही कुठेही दुःख पोहोचेल, त्यांना वेदना होतील असं वर्तन तुमचं असता कामा नाही. म्हणूनच तुम्हाला जपणाऱ्यांना प्रसंगी तुमच्यापेक्षा जास्त जपा. तुमची ही कृती इतरांसाठी सुद्धा मग नक्कीच एक आदर्श असेल, प्रेरणादायी असेल.

5:57 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या आपल्या वंदनीय कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. तुम्हा सगळ्यांचे मेसेजेस आणि दूरध्वनीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. छान भक्तिगीतं होती, वातावरण अगदी मंगलमय असं झालं होतं, भक्तिमय झालं होतं आणि खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार ऐकल्याने आमची सकाळ म्हणा, दिवसाची सुरुवात म्हणा, खूप सकारात्मकच झाली, एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली अशा प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि अनेक ठिकाणहून तुम्ही आमचा हा कार्यक्रम ऐकताय. या क्षणाला जर्मनीवरनं अविनाश दिवेकरसुद्धा आपला कार्यक्रम ऐकतायत, इतर देशांमधनंसुद्धा आपला कार्यक्रम ऐकला जातो आहे आणि ह्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. 6:00 ऐकूया हिंदीतील बातमीपत्र. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल ते आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमात खास विषयांसह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार.

0: करते हो 107.1 मेगाहर्ट्झ वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. आज आहे 30 जुलै, वार गुरुवार, 6:05 होत आहेत आणि रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण. गाववाल्यांनो नमस्कार.
1: Sky, what's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start. Real life.

आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरीच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 31 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 31 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूझ येथे 27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ येथे 83% नोंदवण्यात आली, तर सांताक्रूझ येथे 1.0 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता मुंबई शहर आणि उपनगरात आहे. 2 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत.

0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुना

0: 5060
1: ഇഷ്ടദേവതാഭ്യോ നമഃ കുലദേവതാഭ്യോ നമഃ.
2: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
3: होय, आपण सगळेच आनंद घेतोय. सगळ्या गावकऱ्यांना तुमच्याच भूषणचा पुन्हा एकदा नमस्कार. आणि रेनबो फंडीच्या पर्याटपात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आज रेनबो फंडीच्या पर्याटपात आपण तीन खास व्यक्तिमत्वांविषयी बोलणार आहोत. दिनविशेषमधली ही तीनही खास व्यक्तिमत्व आहे, आपल्या सगळ्या सगळ्यांच्याच परिचयाची आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या मनाच्या जवळची आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आपण नक्की बोलणार आहोत आणि त्यांच्याच गीतांचा आस्वादसुद्धा आपण घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आणि पहिलं पुष्प आहे यातलं, ते म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं आहे असं म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व. अशा दिग्गज हरहुन्नरी प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाची आज जयंती आहे. त्यांना बालपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यांच्या आई देखील भक्ती संगीत गायच्या. त्यांच्याकडून हे बाळकडू वसंतरावांना मिळालं. वयाच्या 8व्या वर्षी वसंतराव देशपांडे यांच्या प्रतिभेची दखल घेत प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दखल घेतली. त्यांची कौशल्य पाहून भालजींनी त्यांना कालिया मर्दन या हिंदी चित्रपटात भगवान कृष्णाच्या भूमिकेसाठी निवडलं. 1933 साली प्रदर्शित झाला आणि चांगलाच गाजला. वसंतराव देशपांडे यांना अनेक गुरूंकडून संगीत ज्ञान लाभलं. नागपुरात त्यांनी शंकरराव सप्रे यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांना भेंडी बाजार घराण्याचे अमान अली खान आणि अंजनीबाई मालपेकर, किराणा घराण्याचे सुरेशबाबू माने, पटियाला घराण्याचे असद अली खान आणि ग्वाल्हेर घराण्याचे रामकृष्णबुवा वाजे यांच्याकडून गाण्याचे धडे मिळाले. ऐकूयाच वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे गीत.

वसंतराव देशपांडे यांनी गाण्याच्या कोणत्याही एका विशिष्ट शाळेत प्रशिक्षण घ्यायला नकार दिला होता. संगीत क्षेत्रात त्यांनी नेहमीच नवं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला. ते दादरा, ठुमरी आणि गझल या हिंदुस्थानी शास्त्रीय शैलींमध्ये पारंगत होते. लाहोरमध्ये शिकत असताना त्यांनी या प्रकारात प्रभुत्व मिळवलं होतं. मराठी नाट्यसंगीत हे आणखी एक क्षेत्र होतं ज्यात त्यांनी प्राविण्य मिळवलं. मेघमल्हार, कट्यार काळजात घुसली, वीज म्हणाली धरतीला, तुकाराम, हे बंद रेशमाचे आणि वाऱ्यावरची वरात या नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या स्वरातली ही पुढची चीज ऐकूया.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली yours.
5: गावलनु 6:31 होत आहेत आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण. आणि गावलनु आपण बोलतोय ते पंडित वसंतराव देशपांडे यांच्याविषयी. आज त्यांची जयंती आहे. आपल्या आवाजाबद्दल बोलताना वसंतराव एकदा म्हणाले होते, माझा आवाज खरं तर जाड होता, खर्जाचा रियाज आणि साधनेमुळे मी माझ्या आवाजावर ताबा मिळवला आणि मग मी अवघड तानाही सहज गाऊ लागलो. वसंतराव देशपांडे हे नाव शास्त्रीय संगीताशी समानार्थी झालं. त्यांचं गाणं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आणि ऐकलं गेलं. त्यांच्या गाण्याशिवाय गणेशोत्सवाची सुरुवात होणं थोडं कठीणच ना. पण एक खास गीत आहे, ते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे ते. होय, त्यांचं हे गीत आहे ना, हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला जेव्हा विवाह सोहळा असतो आणि मुलीची पाठवणी असते त्यावेळेला आपसूक हे गाणं ओठांवर येतं. आणि हे गाणं ऐकल्यावर डोळ्यांच्या कडा ओलावल्या नाहीत अशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणं खरं तर दुर्मिळ आहे. त्याच गीताचा आस्वाद घेऊया. मी उल्लेख करत नाही आहे, थेट गाणं ऐकूया. अर्थात तुम्ही ते नक्की ओळखलं असेल.

मंडळी, वसंतरावांनी 80 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं. अष्टविनायक, दूध भात, कालियामर्दन यासारख्या चित्रपटांमध्ये कामही केलं. कट्यार काळजात घुसली या नाटकात खान आफताब हुसेन खा साहेबांची आव्हानात्मक असणारी भूमिकासुद्धा साकारून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. वसंतरावांच्या शेवटच्या दिवसात त्यांना हृदयरोगानं ग्रासलं होतं. त्यांना लखनौला जाऊन संगीतात आणखीन संशोधन करायचं होतं, पण ते नाही जमलं. त्यांचा आजार आणखीन बळावला आणि 30 जुलै या 1983 हा दैवी स्वर कायमचा शांत झाला. त्यांची गाणी आजही वेगवेगळ्या प्रसंगात म्हटली जातात, ऐकली जातात. वसंतरावांच्या सुरांचा वसंत ऋतू वर्षभर फुललेला असतो. त्यांच्या आयुष्यावर आधारित मी वसंतराव हा चित्रपटसुद्धा आला होता आणि या चित्रपटात त्यांचे नातू शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांनीच वसंतरावांची भूमिका साकारली आहे. अशा या महान गायकाला आणि त्यांच्या कलेला विनम्र प्रणाम. त्यांच्या स्वरातलं हे आणखीन एक गीताचा आस्वाद घेऊया.

0: नमस्कार, मी शंतनू मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: आणि मंडळी, 6:43 होत आहेत आणि आजच्या दिनविशेषमधलं दुसरं पुष्प त्याविषयी आपण बोलणार आहोत. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची आज जयंती आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमधील सुलोचना दिदींचा प्रवास 7 दशकांचा आहे. एक बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. मराठीच नाही तर हिंदी, दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला होता. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, देवानंद अशा भल्या सुपरस्टारच्या आईच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. सुलोचना लाटकर यांचा जन्म कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातल्या खडकलाट या गावामध्ये झाला होता आणि त्यांचं लाटकर हे आडनाव देखील खडकलाट या गावाच्या नावावरूनच ओळखलं जातं. गावातील दर्ग्यामध्ये दरवर्षी उरूस भरायचा. त्यावेळी भरणाऱ्या जत्रेमध्ये तमाशा, नाटक तसंच चित्रपटांचे सुद्धा खेळ व्हायचे. छोटी सुलोचना आवडीने पहिल्या रांगेमध्ये बसून या नाटक सिनेमांचा आस्वाद घ्यायची. असं म्हटलं जातं की छोटी सुलोचना पडद्यावरील धावणारी दृश्य पाहून उत्सुकतेपोटी सिनेमाच्या पडद्यामागे काय चाललंय हे पाहायला जायची. पुढे हेच तिचं विश्व असेल याची तिला जाणीवही नव्हती. ऐकूयात सुलोचना दीदी यांच्यावर चित्रित झालेलं मोलकरीण या चित्रपटातल्या 2 गीतांचा आपण आस्वाद घेऊया.

0: नमः गणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर

0: दीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
3: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours।
4: 6:52 होत आहेत आणि आपण बोलतोय ते अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांच्याविषयी। आज त्यांची जयंती आहे। जयप्रभा स्टुडिओ त्यावेळी त्यांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध होता। तिथे सुलोचना दीदी चित्रपटात खऱ्या अर्थाने काम करायला शिकल्या। बालजी पेंढारकर स्वतः त्यांना तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकवायची। याआधी मास्टर विनायक यांच्या चिमुकला संसार या चित्रपटात सुलोचना दीदींनी छोटी भूमिका निभावली होती, पण त्यांची खरी सुरुवात झाली ती 1944 साली प्रदर्शित झालेल्या जयप्रभा स्टुडिओच्या महारथी कर्ण आणि वाल्मिकी या चित्रपटांनी। 1947 प्रदर्शित झालेल्या सासुरवासमध्ये त्या मुख्य भूमिकेमध्ये झळकल्या। पुण्यातील मंगल पिक्चरच्या जीवाचा सखामध्ये त्यांना काम मिळालं। हा चित्रपट 1948 हिट ठरला आणि सुलोचना दीदींचं मराठी चित्रपटांमध्ये बस्तान बसलं। त्यांना कामाची कुठलीच कमतरता त्यानंतर भासली नाही। त्यानंतर 1952 दीदींचा स्त्री जन्मा तुझी कहाणी जबरदस्त हिट ठरला। या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो हिंदीमध्ये रिमेक केला, ते औरत तेरी यही कहाणी या नावाने। या चित्रपटातही सुलोचना दीदींनाच साईन करण्यात आलं। त्यासाठी मग त्यांना मुंबईत यावं लागलं। या चित्रपटात त्यांनी भारतभूषणसोबत काम केलं होतं। तो 1954 साली आला होता आणि हा चित्रपटसुद्धा सुपरहिट ठरला। हिंदीमध्ये सुद्धा त्या नावाजल्या गेल्या। 1956 सती अनुसया हा त्यांचा धार्मिक चित्रपटसुद्धा खूप हिट ठरला। ऐकूया त्यांच्याच चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेल्या पुढची दोन गीतं मी तुम्हाला ऐकवणार आहेत। त्यातलं पहिलं आहे सांगते ऐका या चित्रपटातील आहे, आणि त्यानंतरचं जे गीत आहे ते खंडोबाची आण या चित्रपटातलं आहे।

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्याविषयी आपण बोलतोय आणि त्यांचा जीवन प्रवास, चित्रपटांचा प्रवास याविषयी सुद्धा आपण बोलतोय आणि एवढ्या महान व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता ते आपले श्रोते रवींद्र कुडाळकर यांना. त्यांची सुलोचना दिदींशी माझी प्रत्यक्ष भेट झाली होती आणि त्यावेळच्या आठवणी, त्यावेळचे अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. एका कार्यक्रमात कशी भेट झाली आणि आपुलकीने त्या कशा संवाद साधायचा अशा आठवणी त्यांनी

सांगितले आहेत. सुहास पांडे यांनी सुद्धा त्यांचे जुने अनेक चित्रपट आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे. खरे मंडळी, चित्रपट क्षेत्रातील सुलोचना दीदींच्या 7 दशकांच्या प्रवासामध्ये त्यांनी 500+ चित्रपट केले. यामध्ये 150+ अधिक मराठी चित्रपट आहेत तर काही दाक्षिणात्यसुद्धा आहेत. 1999 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर महाराष्ट्रभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. सुलोचना दीदी काळाच्या पडद्याल गेल्या आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अभिनय समृद्ध युगाचा अंत झाला. एकटीमधील आई आणि मुलकरीणमधील आई या दोनही ठिकाणी आईचीच भूमिका. दोघींच्या वाट्याला त्यांच्या मुलांकडून आलेले अनुभव मात्र वेगळे. पण या दोनही भूमिका रंगवताना दुःख, करुणा, प्रेम, वात्सल्य यांच्या छटा त्यांनी आपल्या अभिनयाने अधिक प्रगल्भ केल्या. ते पाहताना नकळतपणे आपल्याही डोळ्यांच्या कडा ओलावतात. सहनशीलता, सोशिकपणा, सोज्वळता याची त्या मूर्तिमंत साक्ष होत्या. त्यांच्याच एकटी या सिनेमातील त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत ऐकूया.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: मंडळी, आजच्या दिनविशेष मधलं तिसरं पुष्प आहे ते ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचं. आज ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचा स्मृती दिवस आहे. त्यांच्या संगीतबद्ध गाण्यांविषयी आपण बोलतोय. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीच्या काळात बाळ पळसुले यांनी कोल्हापुरात आधी बँड पथक आणि नंतर लहान मुलांच्या कला पथकात वाद्यवृद्धांसह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटांमधून छोट्या छोट्या भूमिका करू लागले आणि त्यानंतर सांगलीत राहूनच त्यांनी चित्रपट संगीत द्यायला सुरुवात केली. आणि मग थापाड्या, भिंगरी, फटाकडी, पंढरीची वारी, कळतंय पण वळत नाही, डाळिंबी, गाढवाचं लग्न यासह अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांसाठी त्यांनी अजरामर गाणी दिली जी आजही प्रत्येकाच्या ओठावर आहेत. असंच एक सदाबहार गीत आपण ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत खास आपल्यासाठी.

कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर FDAचे निर्बंध. आणि राज्य सरकारचा वीर शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 2 ऑगस्ट रोजी विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार आहे. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थमुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबईसारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल, असं लोढा यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील 2 लाखांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असून कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. हेअर कट हा शासन आणि बँकांमधील आर्थिक वाटपाचा भाग असून त्याचा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख पात्र खात्यांची यादी जाहीर केली असून दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पर्जन्यमानासह 84% अधिक खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्यात आलं आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं देण्यात येणारा 2025 वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. पंढरपुरातल्या आषाढी यात्रेची सांगता काल गोपाळ काल्यानं झाली. पहाटेपासूनच मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या एकंदर 500 दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या. गोपाळकाला झाल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पालख्या विठ्ठल मंदिरात आल्या. गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर विविध भागातून पंढरपुरात आलेल्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ व्यंकट गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं हे पद रिक्त झालं आहे.

जिल्ह्यात खामगाव इथं एलपीजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस चोरी करून काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अन्न आणि पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं छापा टाकून रंगेहात पकडलं. पथकानं गॅस टँकरसह 88 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा एथलेटिक्समध्ये

0: यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीप हंगामात चिंतेचे ढग कायम आहेत. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पेरणीची लगबग देखील सुरू झाली. जिल्ह्यात साधारणतः 9 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. 4,55,173 हेक्टरवर कापसाची लागवड झाली तर 2,28,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. तूर, ज्वारी, उडीद, मका, बाजरी या पिकांचे लागवड क्षेत्र मात्र यंदा घटले आहे. अखंडित पावसामुळे अद्यापही 1.5 ते 2 लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर आता शेवटच्या आठवड्यांच्या दरम्यान पावसाने दडी मारली. ऊन देखील तापले, त्यामुळे पिकं प्रभावित झाली. मात्र आता पुन्हा पावसाने कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात अद्यापही पाहिजे तसा समाधानकारक व जोराचा पाऊस झालेला नाही, त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा नाही. परिणामी चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच चांगला पाऊस व्हावा आणि शेती पिके बहरावी अशी प्रार्थना बळीराजा करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ.
0: रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली असून कालपासून पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात काल झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान. राज्यात सर्वत्र उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर FDA निर्बंध. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी.
2: जाहीर सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
3: श्रोतेहो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवीये आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात. IIM अहमदाबादचे पदवीधर, माजी IAS अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
4: नमस्कार.
3: सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे महोपेक्षासाठी एक साधारण प्रशिक्षण तरी घेणं फार महत्वाचं आहे, किंवा प्रशिक्षण घेतल्याशिवाय त्यामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. तर या प्रशिक्षणाची नक्की पद्धत कशी असते? हे प्रशिक्षण किती दिवसाचं असतं आणि कशा रीतीनं आपण हे पूर्ण करू शकतो?
4: आमची जी फॉर्मल प्रशिक्षण आहे ते तीन स्टेजेसमध्ये असतं.
3: बरं.
4: पहिला असतो एक दिवसाचं, ज्याला आम्ही म्हणतो प्रायमरी, म्हणजे त्याच्यामध्ये जे मूल सिद्धांत आहेत किंवा तुमचं मन कसं काम करतो त्याच्याबद्दल सगळं आम्ही प्रेझेंटेशन करतो, व्यवस्थित सांगतो. एक दिवसाचा कार्यक्रम असतो, सकाळी 9:30 पासून सुरू होतो आणि 5:30 पर्यंत संपतो.
3: ओके.
4: तो आहे प्रायमरी.
3: बर.
4: जे लोक त्याच्यामधून पास होतात किंवा ज्यांना ते क्वालिफाय झाले, तर त्याच्यानंतर दुसरा असतो, तो मेन आहे, त्याला आम्ही म्हणतो इंटरमिडिएट.
3: बर.
4: तो असतो 2 दिवसाचा आणि त्याच्यामध्ये 2 दिवस 9:30 ते 5:30 ते 5:30 असं सेशन्स असतात. मध्ये आम्ही ब्रेक देतो, म्हणजे असं नाही की कंटिन्यूअस आहे.
3: बरोबर.
4: म्हणजे एक चहाचा ब्रेक असतो, त्याच्यानंतर लंच दुपारची जेवणासाठी थोडा 1 तास आम्ही देतो, नंतर संध्याकाळी चहा असते आणि 5:30 आम्ही संपवतो. तर हे 2 दिवसाचे जे इंटरमिडिएट आहे तर सर्वात महत्वाचं आहे आणि ते ज्या लोकांनी केलेलं आहे त्याच्यानंतर इमिडिएटली त्यांना त्याची

0: जे बद्दल आहे त्यांचे मनामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांचे आजूबाजूचे लोकांचे बरोबरचे संबंध हे सगळं सुधारण्याची सुरुवात तेव्हापासून सुरू होते. आणि तिसरा स्टेज आहे त्याला आम्ही म्हणतो ऍडव्हान्स्ड. ते फार हाय लेवलवर आहे, त्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स आणि ते खूप सायंटिफिक आहे. पण ज्या ज्या लोकांनी इंटरमिडिएट केलं ते त्याच्यासाठी ते क्वालिफाईड असतात, ते येऊ शकतात. तो पण एक दिवसाचा आहे.
1: अच्छा.
0: पण त्याच्यामध्ये आम्ही अनेक गोष्टी कव्हर करतो. क्वांटम मध्ये काय असते, ते तुमच्या मनामध्ये कसं क्वांटम काम करतो, त्याची कमांड कसं द्यायची, परत पैसेबद्दल आम्ही सांगतो, पैसेबद्दल तुमचे काय विचार आहेत, तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करू शकता. थोडा तो प्रॅक्टिकल आणि चेतन आणि अचेतन दोघांच्या दृष्टिकोनातून आम्ही शिकवतो.
1: फार महत्वाचं. बरोबर. पण मग सर, हे प्रशिक्षण पूर्ण करण्यापूर्वी आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर झालेल्या बदलांविषयी काही तुम्ही सांगू शकाल का, एखादं उदाहरण असं?
0: उदाहरण तर खूप आहेत. मी 10,000 पेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे, पण खूप सक्सेस रेट खूप आहे आमचा. पण एक इमिडिएट आता तुम्हाला एकदम आता हल्ली झालेले दोन गोष्टी सांगतो. एक गृहस्थ माझ्याकडे आले, म्हणाले साहेब माझ्या जीवनात कोणतेही काम मी केलं की यश मिळत नाही, ज्या गोष्टीला मी हात लावतो तो मी फेल होतो. तर मी म्हटलं ठीक आहे, मी त्याच्याशी बोलत होतो. मी म्हटलं तुमचे लहानपणामध्ये तुमच्याविषयी लोकांचे काय विचार होते, तुमचे काय विचार होते. बोलताना बोलताना त्यांनी सांगितलं की माझी आई नेहमी मला म्हणायची की तू बंड आहे. आणि मी म्हटलं बंड म्हणजे काय? म्हणजे बंड म्हणजे रेव्होल्युशनरी, रिबल. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, कोणीही बंड माणूस असेल त्याचा शेवट काय असतो, म्हणजे कुठे जातो तो? म्हणे एकतर बंड माणूस खूप यशस्वी होतो आणि जिंकतो, किंवा तो टोटल फेलियर होऊन जातो. म्हटलं भाव लोकांनी तुला सांगितलं तू बंड आहे, तू ते ऍक्सेप्ट केला, त्याला स्वीकारलं, अचेतन मनला सांगितलं मी बंड आहे, अचेतन मन म्हणाला येस सर. बरोबर आहे, हो म्हणाला. त्यांनी तुम्हाला आतमध्ये तुमचे जे काही तुमचे बिहेव्हिअर आहे, पॅटर्न्स आहे, तुमचे जे काही रिस्पॉन्स आहे, सगळं त्यांनी तुम्हाला बंड बनवून टाकला. आणि शेवटी बंड एकतर खूप यशस्वी होईल किंवा फेलियर.
1: बरोबर.
0: पॉझिटिव्ह कठीण असते, निगेटिव्ह सोपं असते. तर अंतर्मन काय म्हणतो, सोपा आहे ना, बंड व्हायचं आहे ना, फेलियर करून टाका. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीला हात लावतात त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही.
1: बरोबर.
0: त्याला मी हे बोललो, त्याला विचार कसं करायचं आहे, त्यांना काही आम्ही सेंटेन्सेस दिले, ट्रेनिंग दिलं, आज तो यशस्वी झालाय. आणि ते यश कधी मिळालं त्याला, मग बघा त्या गोष्टीला मी म्हटलं ना हल्ली झालेलं आहे, 6 महिने पण नाही झाले. येऊन मला त्यांनी फीडबॅक दिला, बोलू साहेब आता एकदम चेंज झाला, असं कसं झालं? म्हटलं मी काही जादू नाही केली, हे तुम्ही स्वतःवर तुम्ही थोडासा कमांड सिस्टम बदलली आहे, दुसरं काहीच नाही केलं.
1: बरोबर. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in.
0: दुसरा एक होतं माझ्याकडे आले, ते म्हणाले साहेब माझ्याकडे काहीच नाहीये. म्हटलं बरं. म्हणाले की मी पण कोणतीही गोष्ट मी खूप परोपकार करण्यासाठी जातो, पण लोक काय आहे माझा गैरफायदा घेतात. मी त्यांना सांगितलं की जा आता दुकानमधून जाऊन 1 किलो तांदूळ घेऊन ये, तो तू कुठेतरी निघून जातो, तू तांदूळ आणच नाही, माझे पैसे घेऊन जातो. तुम्ही म्हटलं तुम्ही मला काय सुरुवातीला म्हणाले, तुमची काय स्वतःबद्दल विचार आहे? तू बोलले मी काय बोललो मला आठवण नाही. म्हटलं तुमची माझ्याशी जे संवाद आहे त्याची सुरुवात कुठून केली? साहेब माझ्याकडे काही
1: नाही.
0: आतमधून तुमचं अचेतन मन म्हणतो येस बॉस, आणि जे काही आहे ते घेऊन जातो. त्यामुळे तुमच्याकडे येणारे जितके लोक आहेत तुम्ही त्याला चांगले मनाने सांगितलं हे घेऊन ये, तो पळून जातात, ते परत आणून देत नाही. कारण तुम्ही स्वतः म्हणलाय, जगाला सांगितलंय तुमच्या अचेतन मन मार्फत
1: माझ्याकडे काहीच नाही.
0: तर हे तुम्ही ते भूमिका बदला आणि तुमचे विचार करण्याची पद्धत चेंज करा.
1: बरोबर.
0: ते पण मला वाटते 8-1 महिना झाला त्या गोष्टीला, फोन आला होता, बोले साहेब लाईफ मध्ये बदल झाला हो साहेब.
1: क्या बात है.
0: हे असे खूप अनेक
1: अनुभव आहे त्याच्यामध्ये. सर तुम्ही आणखी एक म्हणता ते म्हणजे फ्रीडम बिगिन्स वेअर बिलीफ एंड्स, म्हणजे श्रद्धा आणि स्वातंत्र्य, मग यातला संघर्ष कसा समजावून सांगाल?
0: काय आहे अंधश्रद्धा म्हणजे तुम्ही काय स्वतःपेक्षा खूप जास्त कोणीतरी शक्तिशाली आहे त्याच्यावर तुम्ही खूप जर विश्वास ठेवला तर तुम्ही स्वतःला काय म्हणताय की मी त्या शक्तीपेक्षा कमी आहे, बरोबर आहे ना? तर ऑटोमॅटिकली तुमचा अंधविश्वास आहे किंवा जे विश्वास आहे तो तुम्हाला बिलीफ मध्ये कन्वर्ट होईल. तुम्ही काही कळत न कळत तुम्ही काय म्हणतात माझी शक्तीपेक्षा जास्त शक्ती इतर आहे त्या माणसामध्ये आहे किंवा त्या पुरुष जो कोणी असेल त्या शक्ती जास्त आहे माझ्यापेक्षा, तर तुम्ही स्वतःला कमी आखतात. त्यामुळे तुमची ताकद आपोआपच कमी होते. आतून तुमच्या अचेतन मन म्हणतो हो साहेब तुम्ही कमजोर आहात,
2: बरोबर.
0: त्यामुळे तुम्हाला ते पुढे जाण्याची शक्ती पण कमी होऊन जाते,
2: बरोबर.
0: त्यामुळे बिलीफ जेव्हा तुमचे कमी होतात जेव्हा तुम्ही सतसत विवेक बुद्धीनी स्वतःची तपासणी करतात स्वतःकडे बघतात तेव्हा तुम्हाला वाटते की नाही इतरांसारखं मी पण आहे, माझ्याकडे पण तेच शरीर आहे तेच मेदू आहे तेच सगळं अवयव आहे, फक्त मी वापर करण्याचा जे दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये मला बदल घडवावा लागेल.
2: बरोबर.
0: त्यामुळे बिलीफ कोणीही काय सांगितलं, मी तर नेहमी माझ्या स्टुडंटला सांगतो हे सगळं मी जे शिकवत आहे माझ्यावर पण तुम्ही बिलीफ ठेवू नका, तुमचे सतसत विवेकनी बघा तर तुम्हाला पटत असेल तर घ्या, जबरदस्ती नाही आहे. हे ज्ञान आहे विद्या आहे, विद्या ग्रहण करणे न करणे ते तुमच्यावर अवलंबून आहे. मी तुमच्यावर कोणतीही गोष्ट थोपत नाही, ही एक पद्धत आहे, स्वीकार असेल तर घ्या, अन्यथा तुमची मर्जी, तुम्ही फ्री आहात. दॅट इज वाय फ्रीडम कम्स वेन बिलीफ एंड्स.
1: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. धन्यवाद सर. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: नमस्कार.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: नमस्कार, मी शंतनू मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
5: आणि आता काही क्षणातच आपण ऐकणार आहोत डेली हायलाइट्स ऑफ कॉमनवेल्थ गेम 2026 चे लाइव्ह प्रक्षेपण.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आजपासून आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांची गोष्ट. आज ऐकूया पहिला भाग.
1: मुंबईतल्या भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये आपलं कधी जाणं झालं असेल तर म्युझियमच्या ईस्ट लॉनवर उभे असलेले 8 ब्रिटिश पुतळे आपण पाहिले असतील. तसंच राणीच्या बागेत अगदी प्रवेशद्वारापाशी उभा असलेला घोडेस्वाराचा पुतळाही आपण पाहिला असेल. हा घोडेस्वार म्हणजे मुंबईच्या फोर्ट विभागात कधी काळी उभा असलेला काळा घोडा हे आपल्याला कदाचित ठाऊक असेल. पण ईस्ट लॉनवर उभे असलेले ते 8 ब्रिटिश पुतळे नेमके कोणाचे याची आपल्याला माहिती असेलच असं नाही. तशी त्या पुतळ्यांखाली त्यांची नावं लिहिलेली आहेत पण त्यातून बोध होईलच असंही नाही. मुंबईत हे पुतळे कुठे उभे होते, ते का उभारले होते, ते ज्यांचे आहेत त्यांचं ब्रिटिशकालीन मुंबईच्या जडणघडणीत काही स्थान होतं का आणि नेमकं काय स्थान होतं हे मात्र त्यातून समजत नाही.
2: अर्थात प्रत्येकाला हे समजणं आवश्यक आहे असं नाही, पण म्युझियम मध्ये असलेले हे पुतळे आपल्या पारतंत्र्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या शत्रूवर मात करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तो शत्रू केवढा बलाढ्य होता हे समजण्यासाठी आपल्याला या पुतळ्यांविषयी माहिती असणं आवश्यक आहे. त्यातून आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि त्या लढ्यातून घडून आलेल्या भारतीय सामाजिक घुसळणीचा आवाका आपल्याला काही अंशी तरी समजून घेता येईल. एवढंच नाही तर शिल्पकलेचे उत्तम नमुने म्हणूनही त्यांच्याविषयी माहिती करून घेणं हे आपल्या कलाविषयक जाणीवा समृद्ध करणारं ठरेल.
1: ब्रिटिश काळातलं मुंबई शहर पुतळ्यांसाठी प्रसिद्ध होतं. एवढ्याशा मुंबई शहरातल्या या पुतळ्यांची संख्या एवढी होती की द बॉम्बे गॅझेट या तत्कालीन वृत्तपत्राच्या दिनांक 25 मार्च 1907 रोजीच्या अंकात एक लेख छापून आला होता. त्यात लिहिलंय, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड हे जसं चर्चच्या मनोऱ्यांचं शहर आहे तसं मुंबई हे पुतळ्यांचं शहर आहे. मुंबई तिच्या रस्त्यांवर असलेल्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इंग्लंडमधल्या कोणत्याही शहरापेक्षा मुंबईत जास्त पुतळे आहेत. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच्या 40 वर्षात पुतळ्यांच्या संख्येत आणखी भरच पडली होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मुख्य मुंबई शहरातली सार्वजनिक ठिकाणं आणि विविध सरकारी खासगी इमारती आणि त्यांच्या आवारामध्ये मिळून 44 पूर्ण उंचीचे आणि 66 अर्ध पुतळे बसवण्यात आले होते.
2: त्यावेळेच मुंबई शहर फोर्ट विभागापुरतं मर्यादित होत. त्या मर्यादित जागेत हे पुतळे वेगवेगळ्या काळात बसवण्यात आले होते. यातले बहुसंख्य पुतळे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे किंवा राजा राणी आणि राजपुत्रांचे असले तरी त्यात काही प्रतिष्ठित भारतीय व्यक्तींचे पुतळेही होते. मुंबई शहरातल्या पूर्ण उंचीच्या 44 पुतळ्यांपैकी 25 पुतळे ब्रिटिशांचे तर 19 पुतळे भारतीयांचे होते. भारतीय व्यक्तींचे पुतळे उभे करायला 1857 सालापासूनच सुरुवात झाली होती.
1: ब्रिटिशांच्या 25 पुतळ्यांपैकी 13 पुतळे गेटवे ऑफ इंडिया, एशियाटिक सोसायटीची वास्तू म्हणजे आताची एशियाटिक लायब्ररी, बॉम्बे युनिव्हर्सिटीचं आवार म्हणजे आताचं चर्चगेट भागातलं मुंबई विद्यापीठ, हायकोर्टचं आवार अशा काही महत्वाच्या संस्थांच्या आवारात होते. हे पुतळे या संस्थांच्या आवारात उत्तम स्थितीत असलेले आजही पाहता येतात. उर्वरित 12 पुतळे मुंबईकरांच्या रोजच्या वापरातले महत्वाचे रस्ते, चौक आणि बागांमध्ये उभारलेले होते. ते मात्र आता तिथे नाहीत.
2: या 12 पुतळ्यांमध्ये इंग्लंडच्या राणीचा पुतळा होता, राजांचे पुतळे होते, मुंबईच्या गव्हर्नरांचे पुतळे होते आणि भारताच्या गव्हर्नर जनरल्सचेही पुतळे होते. यातल्या काही पुतळ्यांना तत्कालीन मुंबईकर देव म्हणून पूजत होते, त्यांना चक्क नवसही बोलत होते. त्यांच्याबाबत त्या काळात आख्यायिकाही प्रचलित होत्या. यातल्या काळा घोडा या पुतळ्याला तर फोर्ट मधल्या एका महत्वाच्या विभागाच्या पोस्टाच्या पत्त्यातही जागा मिळाली आहे.
1: स्वातंत्र्यपूर्व काळात जागतिक कीर्तीच्या ब्रिटिश व्यक्तींचे पुतळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 18 वर्षांपर्यंत मुंबईचे रस्ते, चौक आणि बागांमध्ये उभे होते. ते कोणाच्याही नजरेला खुपत नव्हते किंवा त्यांच्याबद्दल कोणताही द्वेष मुंबईकरांच्या मनात नव्हता. 1965 साली मात्र या पुतळ्यांचं दैव फिरलं. राष्ट्रवादाची तीव्र लाट आली आणि आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग असणाऱ्या या शिल्पकलेच्या उत्तम नमुन्यांच्या नशिबी एका रात्रीत विजयनवास आला. त्यांची ही कथा.
2: एकेकाळी ज्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा ब्रिटिश राज्यसत्तेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या 12 पुतळ्यांपैकी 8 पुतळे आज राणीच्या बागेतल्या भाऊदाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर उन्हा पावसात अतिशय दुर्लक्षित अवस्थेत उभे आहेत. एक पुतळा राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारापाशी आतल्या बाजूला उभा आहे. एक पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्टच्या आवारात आहे, तर इतर 2 पुतळे सरकारी गोदामात बंद आहेत. अशा या 12 पुतळ्यांपैकी ह्या प्रकरणात आपण मुख्यतः राणीच्या बागेतल्या भाऊदाजी लाड म्युझियमच्या बाहेर उभ्या असलेल्या 8 पुतळ्यांची कथा ऐकणार आहोत. राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारापाशी उभ्या असलेल्या पुतळ्यासाठी या पुस्तकात एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेलं आहे आणि इतर 3 पुतळ्यांची आपण थोडक्यात केवळ माहिती घेणार आहोत.

अज्ञात मुंबई. श्रोतहो, आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा पहिला भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला आपला विशेष कार्यक्रम अज्ञात मुंबई. आणि या कार्यक्रमाला तुमचं भरभरून प्रेम मिळत आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा जो विशेष कार्यक्रम आहे तो आम्हाला मनापासून आवडतो आहे. मुंबईची एक नव्याने ओळख मिळते आहे. त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो आहोत, त्या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत. हे कार्यक्रम ऐकताना एक नवी अनुभूती मिळते आहे. आणि FM रेनबोवरचे असेच दर्जेदार कार्यक्रम तुम्ही सादर करत राहा, आम्ही त्याचा मनभरात आनंद घेत राहू, अशा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. 7:54 होत आहेत आणि आत्ता मात्र वेळ झाली आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. आज FM गोल्डवर RJ गौरी आणि FM रेनबोवर RJ गोपी तुमची साथ संगत करणार आहेत, तेव्हा हेही कार्यक्रम नक्की ऐका. याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया. आणि आज दिनविशेषमध्ये आज आहे जागतिक मैत्री दिवस, इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे, त्याच्याही तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपल्या सगळ्यांचा लाडका तरुण गायक पद्मश्री पुरस्कार प्राप्त सोनू निगम यांचाही आज वाढदिवस आहे, त्यांना आपण भरभरून शुभेच्छा देऊया. आणि कार्यक्रमाची सांगता त्यांच्याच स्वरातल्या गीताने आपण करणार आहोत. याच नोटवर थांबतो तर गावलानू आता येतोय. 7:55 होत आहेत, पुन्हा लवकर भेटूया नवीन विषयांसह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह. तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार. गावलानू येतय, नमस्कार.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा, मांझी, चालकी समुदाय प्रमुख, बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार, आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 च्या संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोकचळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन उच्च तंत्रज्ञान स्टार्टअप लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1 लाख कोटींच्या निधीची तरतूद तसंच भारताचं AI धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साखरीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिक्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकथ यानं रौप्यपदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

विश्वकुस्ती क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक असे एकंदर 15 पदक जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4 लाख नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलैअखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.50 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी चळवळ उभी राहणं आवश्यक असून अंमली पदार्थाची परिसंस्था नष्ट करावी लागेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत नशामुक्त भारत घडवण्याचा संकल्प केला. राज्य शासनानं विना अनुमती मुख्यालय सोडणाऱ्या तसंच अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक जारी केलं. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यानं कार्यालयातून किंवा मुख्यालयातून बाहेर जाण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक आहे. सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत असलेल्या काही कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणं, उशिरा येणं तसंच पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणं अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यानं शासनानं ही बाब गंभीरतेनं घेतली आहे. पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणं किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहणं ही अनधिकृत गैरहजेरी मानली जाईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईच्या विरोधात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा

0: सभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. आज सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर जेव्हा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी केली. सभागृहातल्या कामकाजादरम्यान आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीतही सर्व खासदारांना प्रश्नोत्तराचा तास सुरळीत होऊ देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणणं हे संसदीय परंपरेला अनुसरून नसल्याचं बिर्ला म्हणाले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज स्थगित झालं. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावरच्या संदेशातून त्यांना ही माहिती दिली. अजिंक्यनं भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2023 वेस्ट इंडिज दौऱ्यात तर शेवटचा एकदिवसीय सामना 2018 इंग्लंड विरुद्ध खेळला होता. त्यानं आपल्या कारकिर्दीत 85 कसोटी सामने 90 एकदिवसीय सामने आणि 20 T20 सामने खेळले आहेत. जागतिक कनिष्ठ स्क्वॅश सांघिक विजेतेपदाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघानं प्रवेश केला आहे. कॅनडातल्या ऑन्टेरिओ इथं भारतीय पुरुष संघानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना आता अमेरिकेशी होईल. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेकडून 1-2 असा पराभूत झाला. राज्यात अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या होत्या तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1/2 मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून 1,35,592 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे गडावर जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग खचला असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मार्ग तातडीनं बंद करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हसे यांनी ही माहिती दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.
1: एक बजकर 5 मिनट हो रहे हैं. आप सुन रहे हैं आकाशवाणी एफएम रेनबो 107.1. मैं हूं आरजे भावना आपके साथ और हमारा प्रोग्राम हिट एंड हॉट रिक्वेस्ट आर शुरू हो चुका है. वेल विद दैट आपको बता दूं आज की तारीख स्पेशल क्यों है. लेकिन उससे पहले ये अगला गाना.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार। लोकसभेची काल मंजुरी। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर। आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर। नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला। तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली। वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला। कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली। मात्र अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला। अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी केली। दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे। हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे। जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले। तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले। नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट्स गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती V मोहना यांच्या पीठानं नोंदवलं। जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। बिहारच्या बांकीपूर गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे। मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील। निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे। IASV त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला। यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं। या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंह यांनी यावेळी सांगितलं। शारीरिक क्षमता मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा ॲथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8व्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. समाज माध्यमावरच्या चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरियो इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23वी तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरू होणारी ही यात्रा 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एकंदर 4 लाख नागरिकांना पूरपरिस्थितीचा फटका बसला असून 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम आसाममधील सीमावर्ती जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत.

आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उत्तराखंड आणि विदर्भच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमा शुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा, अनुसूचित मार्गांचा प्रतिबंध, सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार, लोकसभेची काल मंजुरी, नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहाचं कामकाज 2:00 PM तहकूब, बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार रसिको, न्यूज ऑन AIR ऍप वर आणि 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि या निवांत दुपारी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुमचा आरजी मित्र गोपी भोसले तुमचं अगदी अगदी मनापासून स्वागत करतो। आज नेहमीप्रमाणे खरं तर 5 वाजेपर्यंत कार्यक्रम असतो, पण आज गुरुवार आहे, तर आज 4 वाजेपर्यंत धमाल गप्पा आणि कमाल गाणी यांची मेजवानी असणार आहे।

0: भजनाची झाली गर्दी जमले बहु दर्दी लागली वर्दी शिवाच्या गाणी
1: शिवाच्या गाणी शिवाच्या गाणी
0: गणगोत करूनी गोळा नटे

रसिको हो कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे लेखक शंकर पाटील यांचा स्मृतिदिन. शंकर पाटील हे सुप्रसिद्ध मराठी कथाकार होते आणि त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधून अध्यापन केलं. त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियुक्ती झाली. 1959 एशिया फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून ग्रामीण जीवनाचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यावर त्यांनी टारफुला ही पहिली कादंबरी लिहिली. 1960 ते 1968 या काळात त्यांच्या कथा लेखनाला बहर आला. इयत्ता 8वी ते 10वी मराठीसाठी त्यांनी साहित्य सरिता या वाचनमालेचं संपादन केलं आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषा विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून लेखक शंकर पाटील यांची नियुक्ती झाली. पुढे आपण बोलणार आहोत पण या गाण्यानंतर.

मंडळी 1972 पासून मराठी शिवाय अन्य 6 भाषांतील पाठ्यपुस्तकांसाठी शंकर पाटील यांची विद्यासचिव म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांचा पहिला कथासंग्रह वळीव 1957 प्रसिद्ध झाला. नंतर भेटीगाठी, आभाळ, धिंड, ऊन, वावरी शेंग, खोळ्याची चावडी, पाहुणी, फक्कड गोष्टी, खेळखंडोबा, ताजमहालमध्ये सरपंच हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. वळीव ते ऊनपर्यंत त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहाला त्या वर्षातील उत्तम कथासंग्रह म्हणून महाराष्ट्र राज्याची पारितोषिकं मिळाली.

निवडक शंकर पाटील हा त्यांच्या प्रातिनिधिक कथांचा संग्रह. गल्ली ते दिल्ली, कथा अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची ही त्यांची वगनाट्य लोकप्रिय ठरली. वावटळ ही पटकथा लिहून त्यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं. युगे युगे मी वाट पाहिली, गणगवळण, भोळी भाबडी, चोरीचा मामला ह्या चित्रपटांच्या उत्कृष्ट पटकथा संवाद लेखनाबद्दल शंकर पाटील यांना शासकीय पुरस्कार लाभले.

मंडळी, शंकर पाटीलांनी ना ग्रामीण जीवनाचा आणि तिथल्या माणसाचा वेद घेणारी कथा लिहून मानाचं स्थान मिळवलं. ग्रामीण परिसरातील माणसं असोत की नागरी परिसरातील माणसं असोत, पाटील आपल्या कथांमधून व्यक्तिमानाचे पदर न पदर सहजपणे उलगडतात आणि त्यांची भाषा ही त्या कथेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवांची भाषा आहे. पाटील कथालेखनात सतत प्रयोग करत राहिले त्यामुळे त्यांच्या कथेतलं चैतन्य कधीच संपलं नाही आणि कथेच्या अंगभूत घाटाची एक विलक्षण जाण त्यांच्या कथांमधून प्रतीत होते. शंकर पाटील यांच्या कथांचे भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये अनुवाद झाले आणि त्यांची भाषा ही त्या कथेतून येणाऱ्या अनुभवाची भाषा आहे. ऐकूया पुढचं त्यांनी संवादलेखन आणि पटकथा लिहिलेल्या चित्रपटातलं गाणं.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: रसिको चला दोस्तो हो बोलू काही हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। 1947 पासून कथालेखनाला आरंभ करून जवळजवळ 17 वर्षांनी शंकर पाटील हे कादंबरी लेखनाकडे वळले आणि टारफुलाचा अपवाद वगळला तर पाटील यांनी निष्ठेनं कथालेखनच केलं आणि अशा या थोर साहित्यिकाचं 30 जुलै 1994 रोजी निधन झालं। त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि मला काही रसिक श्रोत्यांचे संदेशसुद्धा आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये। संजय पाटील, श्रीकांत साने, रजनीकांत पाटील, पंकज मोहोड, नीलांबरी कुलकर्णी यांचा संदेश आला आहे की तुमचा ग्रामीण भाग छान असतो, सांजेच्या पारी नाही म्हणून नाराज झाल्यात त्या। आणि शंकर पाटील त्यांच्या बाबांचे मित्र, शिक्षक असताना त्यांच्या बाबांनी शंकर पाटील यांना कथाकथनासाठी शाळेत आणलं होतं आणि पहिल्या रांगेत बसून त्यांना ऐकलं होतं, सहावीत होत्या त्या। नीलांबरी कुलकर्णी, तुम्ही खूप वाचलंय शंकर पाटील यांना आणि आपल्या बऱ्याच रसिक श्रोत्यांनी वाचलं असेल, तर धन्यवाद आपल्या संदेशाबद्दल। पंकज मोहोड यांनीसुद्धा सांगितलं की शंकर पाटील यांच्याविषयी खूप छान माहिती सादर करत आहात, धन्यवाद। चंद्रशेखर मुळेकर यांचा सुद्धा संदेश आलेला आहे, पीटर डाबरे वसईवरून कार्यक्रम आवडला, धन्यवाद। दीपा पालकर, गाणी आणि माहिती छान आहे, धन्यवाद। मंगेश म्हात्रे यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद। प्रमोद राऊत धाराशिव त्यांनाही कार्यक्रम आवडलेला आहे, हनुमंत बनसोडे यांनाही कार्यक्रम आवडलेला आहे, अशोक पाटील कार्यक्रम सुंदर करत आहात, धन्यवाद। प्रणव शिंदे यांचंही स्वागत आणि धन्यवाद। सुनील जोशी, शुभलक्ष्मी मस्तकार, विठ्ठल मसलेकर आणि नामवंत शंकर पाटील सर यांचं यवतमाळ इथून सुरेश पुटजवार, धन्यवाद सर्वांचे। आणि आता पुढचं गाणं ऐकवतो, त्यानंतर आपण कार्यक्रमाचा समारोप करूया।

मंडळी आता वेळ झाली आहे, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात थांबण्याची. एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि त्या गाण्यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 MHz वर मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग विधेयक मांडताना म्हणाले. या विधेयकात पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यास ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंमली पदार्थ हे भारताला आतून पोकळ करायचं कारस्थान असून आपल्याही देशातल्या काही शक्ती यात सामील आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई साधी नाही तर त्यासाठी सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. संबंधित सरकारी विभाग शिक्षण यंत्रणा पालक विद्यार्थी युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय गरजेचा आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथही दिली. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ सोन्याची खरेदी कमी करण्यात

करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित उपाहारगृहाचा अन्न परवाना रद्द करायचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. भांडी धुण्याच्या ठिकाणी आणि गोड पदार्थांच्या विभागात आलेले 2 कीटक वगळता इतर बाबींमध्ये सदर उपाहारगृहाची कामगिरी चांगली असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे. ही बाब प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अधोरेखित केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादुगावित याने सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल याने रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर याने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. धाराशिव जिल्ह्यात येळशीजवळ काल रात्री झालेल्या एका पिकअप आणि ट्रकच्या अपघातात 2 यात्रेकरू ठार झाले तर अन्य 17 जखमी झाले. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी यात्रेकरूंना धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व यात्रेकरू गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाला शिर्डीला गेले होते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अमरावती मार्गावरच्या लाखापूर इथं आज सकाळी झालेल्या ST बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 ठार झाला तर 10 गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या आहेत तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढलं. अकोला शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मात्र धरण क्षेत्रात पाऊस फारसा नसल्यानं पिण्याच्या पाण्याचं संकट अद्याप दूर झालेलं नाही. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1/2 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 1,35,592 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे गडावर जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग खचला असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ.

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: सत्तर एमएम थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: रसिक, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन AIR ॲपवर आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. आणि आज सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. पंडित वसंतराव देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आहे. वसंतराव देशपांडे हे नाव शास्त्रीय संगीताशी समानार्थी झालंय असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. त्यांचं गाणं महाराष्ट्राच्या घराघरात ऐकलं जातं आणि त्यांच्या गाण्याशिवाय गणेशोत्सवाची सुरुवात होत नाही. त्यांचा दाटून कंठ येतो ह्या गाण्याच्या सुरावटीशिवाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला विवाह सोहळा अपूर्ण असतो. आणि हे गाणं ऐकल्यावर डोळ्याच्या कडा उलावल्या नाहीत अशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणं दुर्मिळात दुर्मिळ आहे. ही गाणी फक्त वानगी दाखल आहेत. त्यांच्या गाण्याचा कॅनव्हस मोठा आहे आणि हा कॅनव्हसवरच्या काही रेखाचित्रांवर एक नजर टाकूया.

मंडळी, वसंतरावांचे वडील गेल्यानंतर ना त्यांची त्यांच्या घरची जी परिस्थिती ती थोडी बेताची झाली होती आणि एक दिवस ना आईने त्यांना बाजारात पाठवलं. बाजारातून येता येताना पाऊस पडू लागला आणि त्यांनी एका इमारतीखाली आसरा घेतला होता. त्या इमारतीतून गाण्याचे स्वर ऐकू येत होते. नागपुरातली श्रीराम संगीत विद्यालयाची ती इमारत होती आणि वरून राग भूपाळीचे स्वर ऐकू येत होते. ते स्वर आणि शब्द ऐकून वसंतराव तसं गाण्याचा प्रयत्न करू लागले आणि ते गाणं म्हणण्यात इतके गुंग झाले की मागून एक व्यक्ती आली आणि त्यांच्या मागे उभी राहिली ते त्यांना कळलंही नाही. ती व्यक्ती म्हणजे त्या संगीत विद्यालयाचे शिक्षक शंकरराव सप्रे होते. त्यांनी गाणं ऐकलं आणि म्हणाले की तुला माझ्याकडून गाणं शिकायचं आहे का. ते वसंतरावांबरोबर त्यांच्या घरी आली आणि त्यांच्या आईची समजूत घातली, परवानगी घेतली आणि त्यांनी वसंतरावांना मोफत गाणं शिकवायला सुरुवात केली.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी. तुम्ही ऐकताय 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो सप्तस्वरांचा इंद्रधनू.
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा अर्जी मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. वसंतराव देशपांडेंचे आजोबा गोविंदराव देशपांडे हे व्यावसायिक गायक होते. त्यांचे वडील बाळकृष्णबुवा पंत तबलावादक होते, त्यामुळे संगीत वसंतरावांकडे आपसुकच चालत आलं. त्यांनी भक्तिगीतं म्हणायला सुरुवात केली आणि एकदा भालजी पेंढारकर वसंतरावांच्या गाण्यानं इतके प्रभावित झाले की ते वसंतरावांना कोल्हापूरला घेऊन गेले. त्यांच्या कालियामर्दन या चित्रपटात वसंतरावांना कृष्णाची भूमिका देण्यात आली. हा चित्रपट 1933 साली प्रदर्शित झाला आणि चांगलाच गाजला. मात्र वसंतरावांना एका

वेगळ्याच कारणानं त्याचा फायदा झाला. त्यावेळी उस्ताद अल्लादिया खान, बुरुजी खान, शंकरराव सरनाईक, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या अनेक लोकांचा सहवास त्यांना लाभला आणि मास्टर दीनानाथ मंगेशकरांसारख्या कलाकारांकडून त्यांना गाणं शिकण्याची संधी मिळाली.

रसिक हो, उत्तमोत्तम संगीत ऐकून वसंतरावांचे कान श्रीमंत झाले, तरी प्रत्यक्ष आयुष्यात त्यांची परिस्थिती अगदीच हलाखीची होती. त्यामुळे पुण्यात त्यांनी अरुण पिक्चर्स या संस्थेत नोकरी स्वीकारली. पगार अवघा 30 रुपये. पुढच्याच वर्षी त्यांना सरकारी नोकरी मिळाली. आता त्यांचा पगार होता 300 रुपये. वसंतरावांच्या आईला प्रचंड आनंद झाला. मात्र ही नोकरी वसंतरावांना अजिबातच पसंत पडलेली नव्हती. तरीही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी तब्बल 24 वर्ष ही नोकरी केली. नोकरीबरोबरच संगीताची साधना सुरू ठेवली. नोकरी त्यांचं मन लागत नव्हतंच, पण रियाजालाही त्यांना वेळ मिळत नव्हता. संध्याकाळी 7 ते 9 ते रियाज करायचे, आणि ते झाल्यानंतर म्हणजे 9 नंतर डोक्यावरून चादर घेत आणि हार्मोनियमला कापडानं झाकून पहाटेपर्यंत ते रियाज करायचे. म्हणजे घरच्यांना आणि शेजारच्यांना त्रास होऊ नये हा त्यामागचा वसंतराव देशपांडे यांचा उद्देश होता.

आपल्या आवाजाबद्दल बोलताना वसंतराव एका ठिकाणी म्हणतात की त्यांचा जो आवाज आहे तो खरं तर जाड होता आणि खर्जाचा रियाज आणि साधनेमुळे मी माझ्या आवाजावर ताबा मिळवला आणि मग मी अवघड तानाही सहज गाऊ लागलो. 1950 ते उस्ताद अमन अली खान यांचे गंडाबंद शिष्य झाले आणि त्यांचं आयुष्य बदललं. वसंतरावांना अमन अली खान यांच्या अनेक मैफिलींना साथ देण्याची संधी लाभली आणि तिथं त्यांना बेगम अख्तर यांचा सहवास लाभला. त्यांनी वसंतरावांना अनेकदा नोकरी सोडून पूर्ण वेळ गायकी करण्याचा सल्ला दिला. त्यांचा फारसा परिणाम झाला नाही पण बेगम अख्तर यांनी ही मोहीम आणखी तीव्र केली आणि अखेर 1966 वसंतरावांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ गायक झाले. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि एक वेळ अशी आली की वसंतरावांच्या तारखा मिळवण्यासाठी महिनोन महिने वाट पाहावी लागायची.

मंडळी, शूर तोची विजय तोची हे शुभ यश मजाले या नाट्यसंगीताच्या ओळी वसंतराव देशपांडे यांचा जीवनप्रवास पाहिल्यावर आपल्याला आठवतात. स्वरांना मुक्तपणे गळ्यात साठवत कोणतीही चौकट न जुमानता सांगीतिक स्वरसाज रचणाऱ्या गायकांपैकी एक म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. संघर्ष त्यांनाही चुकला नाही. वयाच्या 40 त्यांना अस्तित्वासाठी लढावं लागलं आणि हा संघर्ष त्यांच्या एकट्याचा नव्हता, आजूबाजूला असलेल्या माणसांचा, मित्रपरिवाराचाही होता. हीच संघर्षगाथा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी मी वसंतराव या सिनेमात अत्यंत कुशलतेने मांडली आहे. ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्ती कुटुंब आणि जबाबदारीच्या चौकटीत अडकते तसंच काहीसं वसंतरावांच्या बाबतीतही झालं. गायक म्हणून समाज मान्यता प्रसिद्धी मिळेपर्यंतच्या त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. एकट्या आईनं त्यांचं संगोपन केलं. नागपूर, पुणे, लाहोर असा प्रदीर्घ प्रवास वसंतरावांना करावा लागला.

सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. वसंतरावांच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचा आलेख आपल्याला मी वसंतराव या

सिनेमात पाहायला मिळतो, दोन प्रकारच्या दारिद्र्याला वसंतरावांना सामोरं जावं लागलं. एक म्हणजे आर्थिक दारिद्र्य आणि दुसरं म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर या जगातलं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आपल्याला गायचं असणं पण समोरच्याला ते ऐकायचं नसणं. वसंतराव कोणत्याही एका विशिष्ट घराण्याची गायकी पेश करत नव्हते तर स्वतःची अशी शैली त्यांनी विकसित केली होती. परिणामी काही कर्मठ संगीतप्रेमींची, समाजाची, लोकांची मान्यता मिळायला प्रदीर्घ काळ जावा लागला आणि हा कष्टाचा काळ सिनेमात पाहताना आपण सुन्न होऊन जातो आणि चिडही येते. हा संघर्ष सुरू असताना समाजातल्या काही घटकांनी त्यांच्या कलेला आव्हान देणं हाच वसंतरावांच्या यलगाराचा उद्रेक ठरतो.

रसिकहो, मी वसंतराव या सिनेमात वसंतरावांच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात आणि राहुल देशपांडेंनी ते लीलया दाखवल्यात. राहुल कुशल गायक तर आहेच, पण ते मुरलेले अभिनेते देखील आहेत याचा अनुभव हा चित्रपट देतो. कुटुंबवत्सल वसंतराव, मैत्री जपणारा वसंता, कार्यनिष्ठ देशपांडे असं बहुआयामी व्यक्तिमत्व सिनेमात आपल्यासमोर उभं राहतं. वसंतराव यांचं बालपण आणि तरुणपण साकारणारा आरुष नंद, गंधार जोशी हेही लाजवाब आहेत. सुरशब्दांचे लेवून लेणे, कंठ मुखातून उमले गाणे, या आणि इतर गाण्यांनी सिनेमांची उंची वाढलेली आहे आणि सिनेमा आणि त्यातलं संगीत हे एकरूप झालं आहे. वैभव जोशी, मंगेश कांगणे, मयुरेश वाघ या गीतकारांनी आणि प्रियंका बर्वे, हिमानी कपूर, सौरभ काडगावकर, अंजली गायकवाड, श्रेया घोषाल, आनंद भाटे, उर्मिला धनगर, राहुल देशपांडे या सर्व गायकांनी एकसंधपणे संगीत हा परिणाम साधलेला आहे.

मंडळी खयाल, ठुमरी, दादरा, तराणा, टप्पा, गझल, भजन अशा गाण्यांच्या अनेक प्रकारात वसंतराव देशपांडे यांनी मुसाफिरी केली. भारताबरोबरच त्यांनी रशिया, इंग्लंड या देशातही गाण्याचे कार्यक्रम केले. संगीत नाटकाच्या क्षेत्रात कठ्यार काळजात घुसली या संगीत नाटकातली खासाहेबांची भूमिका वसंतरावांची सगळ्यात विशेष होती. मी ज्या संगीतकारांचा आदर करतो त्यांचा मी शिष्य होतो असं ते म्हणायचे. आणि वसंतरावांच्या शेवटच्या दिवसात त्यांना हृदयरोगानं ग्रासलं होतं. त्यांना लखनौला जाऊन संगीतात काही संशोधन करायचं होतं, मात्र ते त्यांना जमलं नाही. पुढे त्यांचा हृदयरोग आणखीन बळावला आणि 30 जुलै 1983 हा दैवी स्वर कायमचा शांत झाला. त्यांची गाणी आजही विविध प्रसंगात म्हटली जातात, वाजवली जातात आणि वसंतरावांच्या सुरांचा वसंत ऋतू वर्षभर फुललेला असतो. रसिको, आता वेळ झाली आजच्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात विराम घेण्याची. 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि 4 संदेश टू सोल्जर हा दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणारा कार्यक्रम ऐकाल. उद्या 5 ते 8 रेनबोवर स्वप्ना तुमच्यासाठी संगीतमय कार्यक्रम घेऊन येणार आहे. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

0: Sunny FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मराठी ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गाचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षाची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह विधेयक मांडताना म्हणाले. विधेयकात पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांची मोजदाज ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्त्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवर चित्रफित प्रसारित करून त्यांनी आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आत्तापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20

0: च्या ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद. आता 4 वाजता तुम्ही दिल्ली केंद्राहून प्रक्षेपित होणारा कार्यक्रम ऐकाल, संदेश टू सोल्जर. धन्यवाद.
1: नमस्कार, मी सत्यजित प्रभू. शब्द स्वरांची संगीताची जादू अनुभवण्यासाठी आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत रहा आनंद.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह विधेयक मांडताना म्हणाले. विधेयकात पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांची मोजदाद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. राज्यात यंदाच्या खरीप हंगाम

सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थ मुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देणारं विधेयक संसदेनं केलं मंजूर. राज्यसभेत परीक्षा विधेयक 2026 वर चर्चा सुरू. नागपूरचे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. नागपूरसह विदर्भात बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार पर्जन्यवृष्टी. गडचिरोलीच्या पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रासह अन्य दोन खेळाडू पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ठरले पात्र. नाशिकच्या दिलीप गावित यानं 100 मीटर T47 शर्यतीत पटकावलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. संसदेनं राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलंय. या विधेयकामुळे वंदे मातरम या राष्ट्रगीताला जनगणमन या राष्ट्रकाना इतकंच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडताना वंदे मातरम हे केवळ गीत नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचं, राष्ट्रीय अस्मितेचं आणि स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचं प्रतीक असल्याचं सांगितलं. या कायद्यानुसार राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगानाचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. चर्चेदरम्यान द्रमुकच्या के कनिमोळी यांनी विधेयकाला विरोध दर्शवला तर भाजपचे संबित पात्रा यांनी विधेयकाचं समर्थन करत केंद्र सरकारकडे वंदे मातरमला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हे महत्वाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं. यानंतर तालिका अध्यक्षांनी दिवसभराकरता लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्याचं सांगितलं. राज्यसभेत आज सार्वजनिक परीक्षा, अनुचित मार्गांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि मंजुरीसाठी मांडण्यात आलं. हे विधेयक लोकसभेनं काल मंजूर केलं होतं. कार्मिक राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक मांडलं. सिंग यांनी सार्वजनिक परीक्षांमधील

0: गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांबाबत शून्य सहिष्णुतेचं मोदी सरकारचं धोरण पुन्हा एकदा अधोरेखित करताना विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणण्याची कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, या सरकारच्या कटिबद्धतेचं दर्शन घडवणारं हे विधेयक आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित पावलं उचलली असं सांगितलं.
1: Prime Minister Modi ji lost no time to declare that nobody will be allowed to jeopardize the future of our children, and hence this legislation which seeks to make amendments in 2024 act in order to make it more stringent, more deterrent is being brought in. If there are any suggestions for improvement, I'll be taking note of it. This bill is a reaffirmation of the government's highest commitment to safeguard the welfare of the students and youth of this country.
0: विधेयकावर चर्चेची सुरुवात करताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारनं केवळ वरवरचे बदल केल्याची टीका केली. प्रश्नपत्रिका फुटणं, परीक्षांमधील अनियमितता आणि संस्थात्मक अपयश याबाबत विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केल्यानंतरच सरकारनं हे पाऊल उचललं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद करून काँग्रेसनं परीक्षा सुधारासाठी केलेल्या चार मागण्यांची माहिती त्यांनी दिली.
2: एक फिक्स्ड एन्युअल एग्जामिन कैलेंडर होना चाहिए, और दूसरा इस पूरे मामले की सुप्रीम कोर्ट की निगरानी में एक हाई पावर्ड कमेटी से स्वतंत्र जांच कराई जाए, तीसरा पब्लिक सेक्टर्स गवर्नमेंट ये इंस्टीट्यूशंस में जो भी खाली जगहें हैं वो भर्ती करना चाहिए, चौथा लॉ एंड ऑर्डर की घटनाएं इसका सब इसकी इंक्वायरी होनी.
0: दरम्यान या विधेयकावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरू आहे. नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी जागतिक दर्जाचं बहुउद्देशीय कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर नागपूर विमानतळ परिसरात उभारण्यात येणार असून हा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सह्याद्री अतिथीगृह इथं त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रकल्पाच्या सर्व प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात येणार असून तो नागपूरच्या आर्थिक विकास, पर्यटन, उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना देणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. कन्व्हेन्शन सेंटरची वास्तुरचना आकर्षक, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि पर्यावरणपूरक असावी, तसंच ते नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीचं केंद्र बनावं असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारत संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. वरळी डोम इथं ड्रग फ्री मुंबई अभियानाचा शुभारंभ करताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधात लढा हा देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याचं सांगितलं. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून ड्रग फ्री कॅम्पस आणि ड्रग फ्री स्कूल ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पावसाची स्थिती आणि पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे, काही भागात तर तो 200 मिलीमीटर इतका झालाय. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 700 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. विविध आश्रमशाळा आणि अन्य ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एसडीआरएफ तैनात ठेवण्यात आलं असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन समन्वयातून काम करत आहे. 17 मार्ग बंद आहे, तिथं पोलिसांच्या मदतीनं नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. इतर ठिकाणी स्थिती सामान्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात सांगितलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर बघता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. चंद्रपूर जिल्ह्यात सलग 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस शेती पिकांना लाभदायक असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पातून आज सकाळी 10 वाजल्यापासून 3 दरवाजे 20 सेंटीमीटर पर्यंत उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान आज अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी जारी करण्यात आलाय. दरम्यान आगामी एका तासामध्ये विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यानं पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय.

यांच्यासोबत रोहित यादव आणि यशवीर सिंह यांनी अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान पॅरा अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्रातील नाशिकच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 100 मीटर T47 शर्यतीत सुवर्ण पदक तर मोहम्मद बासिल यांना रौप्य पदक जिंकत भारताला ऐतिहासिक 1-2 फिनिश मिळवून दिलं आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वं स्थान मिळवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलंय. अकोला इथल्या अकोट फैल परिसरातील रेल्वे रुळावरील जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याबाबत खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीला आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर आणि मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने उपस्थित होते. नवीन पूल पूर्ण होईपर्यंत पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याच्या आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे कालपासून ते 31 जुलै दरम्यान डॉ वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात 33वा डॉ वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आज 30 जुलै रोजी 6:30 मराठी संगीत नाटक देव वाभळीचा प्रयोग होणार आहे. नागपूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ते आणि पदपथ अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशानं मनपा आयुक्त डॉ विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. शहरातील ऑन स्ट्रीट पार्किंगसाठी निवडक रस्त्यांचं सर्वेक्षण करून नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच धरमपेठ आणि लक्ष्मीनगर परिसरातील 10 प्रमुख रस्त्यांवर पथविक्रेत्यांच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी पायलट प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. एमपीएससी मार्फत होणाऱ्या सरळ सेवा भरतीतील पदांचं प्रमाण कमी करून पदोन्नतीला अधिक प्राधान्य देणाऱ्या राज्य सरकारच्या नव्या शासन निर्णयाला काँग्रेसनं तीव्र विरोध केलाय. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा निर्णय लाखो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर घाला घालणारा असल्याचा आरोप मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. नवीन GR नुसार उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासारख्या पदांमध्ये पदोन्नतीचं प्रमाण 60% आणि सरळ भरतीचं 40% तर नायब तहसीलदार पदांसाठी पदोन्नतीचं प्रमाण 80% करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हा अन्यायकारक GR तात्काळ रद्द करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देणारं विधेयक संसदेनं केलं मंजूर. राज्यसभेत परीक्षा विधेयक 2026 वर चर्चा सुरू. नागपूरचं जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. नागपूरसह विदर्भात बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार पर्जन्यवृष्टी. गडचिरोलीच्या पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रासह अन्य 2 खेळाडू पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ते ठरले पात्र. नाशिकच्या दिलीप गावित यानं 100 मीटर T47 शर्यतीत पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 6:58 ऐकता येईल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते, असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही, असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर

0: वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपर फुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिली आहे. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांचाही तातडीनं पुन्हा आढावा घ्यावा असंही सरकारनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
1: यह विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. यह किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्या के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11 लाख हेक्टर आणि तूर 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थमुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
2: एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची.
0: वयाच्या 21-22 वर्षापासून जर युवा व्यसनांपासून दूर राहिले तर आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवांनी व्यसनाला ठाम नकार द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला असून यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. परदेशात होणाऱ्या 12 संमेलनांसाठी CSR माध्यमातून 2 कोटी तसंच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये असा एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपवला. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातले 25 मार्ग बंद आहेत. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यात SDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी सुखावले आहेत. मात्र आज जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेले 2 दिवस होणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरचा रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. हवामान विभागानं जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आजसाठी तर पुणे तसंच नाशिक घाट परिसराला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अकोला, वर्धा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू। वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश। आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली। सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते। उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली। राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे। विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले। विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला।
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है। ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है। पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है। सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया, इसको कैसा रोकना।
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं। कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं। हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले।
2: या विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है, या किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है। और जब राष्ट्र गान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो। अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए।
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला। लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असला

यावेळी म्हणाल्या. भाजप सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगण मन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात किमान 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमामोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 28 वर गेली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 10,000 जास्त लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या भागात येत्या काही दिवसात तापमान 39 सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असल्यामुळं नागरिकांनी आणि बचावकर्मींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँगोच्या पूर्व भागात इबोला संसर्गानं 1,500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3,442 रुग्ण आढळले असून 1,521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी ॲलिस जिल एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे.
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. तो आतापर्यंत 85

कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी ट्वेंटी सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा वंदे मातरम.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: वंदन हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि एकंदरीतच विश्रांती हा सगळ्यांच्या आपण म्हणू शकतो आवडीचा विषय आहे किंवा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण मग विश्रांती म्हणजे नेमकं काय आपण सांगू शकतो? भरपूर झोपणं हा एक मुद्दा होऊ शकतो, किंवा छोटासा ब्रेक घेऊन नित्याचा जो आपला काही ताण आहे, स्ट्रेस आहे, तो कमी करण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येतात त्याला विश्रांती म्हणायचं का? हा सुद्धा एक मुद्दा येतो. पण अर्थात भरपूर झोपणं म्हणजे फक्त विश्रांती नाही, अर्थातच आजकालचं जे धावपळीचं आपलं आयुष्य आहे त्यामध्ये विश्रांती म्हणजेच जर ब्रेक हवा असेल तर त्या ब्रेकची व्याख्या एका कोलाहलातून दुसऱ्या कोलाहलात जाणं अशी झालेली. म्हणजे आपल्याला ब्रेक हवा आहे बाबा, आपल्याला विश्रांती हवी आहे, म्हणून आपण सुट्टी घेतो. मग प्रवासाला जातो म्हणा, किंवा भेटीगाठी करतो, पुस्तकं वाचतो, सिनेमे नाटकं पाहतो, पण तरीही कधीतरी असं होतं ना की आपण आतून थकलेलंच असतो. का असं? कारण आपण विश्रांतीचा मर्म लक्षात न घेता निव्वळ जग चालतंय असं चालतो. खरं तर तुम्हाला माहिती आहे का मंडळी, विश्रांती ही 7 वेगवेगळ्या प्रकारांची आहे. नेमकी कुठले हे 7 प्रकार आहेत याविषयी बोलणार आहोतच. ही छानशी 2 गाणी ऐकूया आणि मग आपला संवाद असा चालू ठेवूया वंदन या कार्यक्रमात स्वप्नासह.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि आपण नेमक्या विश्रांती कोणकोणत्या प्रकारे घेऊ शकतो याविषयी बोलणार आहोतच. तर शारीरिक आणि मानसिक विश्रांती आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेच, की झोपणं म्हणा किंवा शारीरिक श्रम, हालचाली न करणं, डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ ह्या पाचही इंद्रियांना सुद्धा विश्रांती देणं, विश्राम देणं ही खऱ्या अर्थानं शारीरिक विश्रांती होऊ शकते. याबरोबरीनं मानसिक विश्रांती आजच्या जगात अतिशय महत्त्वाची आहे. असंही म्हणतात की एखादं आपलं जे नेहमी चाललेलं काम आहे, म्हणजे रुटीन आपलं जे काम आहे ते सोडून इतर कुठल्या तरी गोष्टींमध्ये मन रमवणं हे सुद्धा एक विश्रांतीचा भाग होऊ शकतो. मग ते पुस्तक वाचणं असू देत किंवा एखादं गाणं म्हणणं असू देत किंवा गाणं ऐकणं असू देत, हा सुद्धा एक मानसिक विश्रांतीचा भाग येऊ शकतो, ज्यामध्ये आपले जे विचार आहेत किंवा आपल्या ज्या आठवणी आहेत त्यांची गती कमी करणं किंवा थोड्या वेळाकरता विचार थांबवणं, खरं तर हे शक्य नाही आहे पण प्रयत्न केलाच नक्कीच होऊ शकतं. ध्यान आहे, योग आहे, याद्वारे मन शांत करणं म्हणजे मानसिक विश्रांती होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? मानसिक विश्रांतीच्या बरोबरीनं भावनिक विश्रांती हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कसं होतं, कधीतरी आपल्या मनात अनेक भावना असतात आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ, म्हणजेच कन्फ्युजन झालेलं असतं. त्यामुळे स्वतःच्या मनात गोंधळ घालणाऱ्या या भावनांकडे थोडंसं अलिप्त होऊन बघणं, मग त्या भावना समजून घेणं, त्यांचा स्वीकार करणं आणि बाबा ही परिस्थिती अशीच आहे, ती नाही बदलणार आहे, किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं, सुख मानणं, आनंद मानणं, त्या भावनांवर नियंत्रण मिळवणं ही खऱ्या अर्थानं भावनिक विश्रांती होऊ शकते. आणखीनही वेगवेगळ्या प्रकारच्या विश्रांती आहेत, त्याविषयी बोलणार आहोतच या गाण्यानंतर.